0: उस पिंड विच पहुंचे ने, उस पंडित विद्वान दे घर अंदर ओदी सरां दे अंदर उन्होंने बड़े आराम दे नाल जाके प्रसाद पानी छकिया। कह लगे गर्मी दे दिन सन ते बाबा अमरदास जी ओदे घर तों बाहर निकल के ओदे लवाए हुए बाग दे अंदर जाके टिक गए ते गर्मी अतदी पैंदी है। बाबा अमरदास उस रुख दी छां थले टिके ने ते किन्ने इस पंडित दा नाम सी दुर्गो सार सुत भिंबी गोद दा सी। ए पंडित अपने घर तो बाहर निकलिया, बाग विच पए होए यात्रियां दे कोलो लंघिया ते ज्योतिष विद्या दा माहिर किन्ने उसे वक्त इस पंडित ने ना बाबा अमरदास जी नूं लेटिया देखिया ते बाबा जी वक्खी परने हो के पए ने, चरणा दियां दोनों तलियां दिसदियां पईयां ने। विद्वान पंडित सी, बाबा जी दे चरणा दी तलियां विच उहने पद्म देखिया ते देख के सतगुरु के बाबा जी दे चरणा विच खलो गया। कहन लगा हे मना, मेरी विद्या कदी झूठी नहीं हो सकती, जे इहदे चरणा दे अंदर पद्म है ते इह गल ध्यान विच रखना, जां ते इह आउण वाले समें दे अंदर चक्रवर्ती सम्राट बनेगा ते जां इह आउण वाले समें दे अंदर अध्यात्म वर्ती बहुत उच्चा महापुरश होवेगा। कितना समा ओ बाबा जी दे चरणा दे पद्म नू देखदा रहा। बाबा अमरदास जी उठे ते उठ के जदो अगे तुरन लगे ते उस वक्त सोचिया जिस पंडित ने इतनी सेवा कीती है कितना चंगा होवे, जान लग्या मैं कुछ ना कुछ इन्हां नू माया दे दिया। अपनी बांसुली थैली खोली, कुछ कु माया आवाज दे के कहन लगे पंडित जी तुसी आउण जाण वाले यात्री नू विश्राम लई थां देंदे हो ते मैं चाहना कुछ सेवा तुहाडी करां। ते उस वक्त इस दुर्गो पंडित ने हाथ जोड़ के कहा, कहन लगे बजुर्गा अज नहीं कदी समा आउणा है, मेरी गल याद रखी, जां तां बनेगा बहुत उच्चा भारी सम्राट तू राजा ते जां बनेगा बहुत उच्चा अध्यात्मक वर्ती महापुरश, मैं तेरे दर ते मंगण आवांगा। अज मैं थैली दे पैसे नहीं लैणे, जितन ए रेखा रेखा फलेगी जितन तेनू भाग लगेगा उदन मैं झोली अड के अपने आप तेरे दर तो मंगण वास्ते आवां। सतगुरु बाबा अमरदास मन विच प्रसन्न भी होए, कहन लगे पंडित मैं ता कितना समा होया गंगा इशनान करन जाना वा, अजे तक ओदे दीदार नहीं होए, अजे तक मेरे अंदर दा टिकाओ नहीं मैनू मिलिया, ते ए रेखा की करेगी। ते पंडित ने कहा कदी समा आवेगा ए रेखा भाग जरूर लाएगी, ए चक्र चिन्ह जेड़े मैं पढ़े ने बिल्कुल सच होणगे। कहिंदे ने बाबा अमरदास वापस पिंड बासर के आउंदे पए ने जिथों गुरगद्दी वाले पासे नूं आपां अज तुरना है। जदों वापस आउंदे पए ने ते एक ब्रह्मचारी मिले है, इतिहास एदे बारे खामोश है कि उस ब्रह्मचारी दा नाम की सी, इन्हां ते दस दिता जिन्हें पद्म पढ़िया पद्म देखिया ओदा नाम दुर्गोवे, पर उस ब्रह्मचारी दा नाम नहीं पता जिन्हें बाबे अमरदास दे नाल कुछ समा संगत कीती। भाई वीर सिंह लिखते ने करीब एक महीना ब्रह्मचारी बाबा अमरदास जी दे नाल रहे, तुरदियां तुरदियां सफर मकांदियां ये अपने पिंड बासर के आ गए। ते अज ब्रह्मचारी दी शाम नू जदों जल पानी नाल सेवा बाबा अमरदास करन लगे ते इस ब्रह्मचारी ने पानी दा गिलास हाथ विच पकड़िया ते इको दम सब तो पहला ए सवाल कीता, बाबा आपां कितने दिनां तो इकट्ठे तुरे आउने आ, तू प्रभु दियां बातां भी बड़ियां करना, तू गंगा मैया दी सिफत दे गीत भी गाने, पर मैनू अजे तक तेरे तो एक गल पुछनी याद नहीं रही, मैनू दसेंगा तेरे गुरु दा नाम की है, केड़ा गुरु वे जिदे चरणा विच टेक के तू दात लईए, केड़ा गुरु वे जिदे मंत्र नू तू जपना है। ते उस वक्त बाबे अमरदास दे पैरां थले ओ जमीन निकल गई, खिरदा कंब उठिया। ब्रह्मचारी कहिंदा बाबा तू बोलदा नहीं, दस पां सही तेरे गुरु दा नाम की है। ते अखां विच नीर भर के कहन लगे अजे तक नगुरा हूं, अजे तक मालक वाला नहीं, लभना ते प्यावा पर अजे तक वह मैनू लभ्या नहीं। जदों इन्ने शब्द सुने ਤੇ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਨੇ ਇਹੀ ਗੱਲ ਕਹੀ, ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਮੈਨੂੰ ਬਚਾ ਦੇਈ, ਇਹ ਬੰਦਾ ਇਸ਼ਨਾਨ ਵੀ ਗੰਗਾ ਦਾ ਕਰ ਦੇਈ, ਬਾਤਾਂ ਵੀ ਤੇਰੇ ਘਰ ਦੀਆਂ ਕਰਦਾ, ਪਰ ਅਜੇ ਤੱਕ ਗੁਰੂ ਵਾਲਾ ਨਹੀਂ ਬਣਿਆ, ਇਸੋ ਜੇ ਨਗੁਰੇ ਦੀ ਸੰਗਤ ਕਰਕੇ ਮੇਰਾ ਖਾਧਾ ਪੀਤਾ ਵੀ ਪਰਵਾਹ ਨਹੀਂ, ਇਸ ਨਗੁਰੇ ਦੇ ਹੱਥ ਦਾ ਕੀ ਖਾਣਾ। ਇੰਨੀ ਗੱਲ ਜਾਣ ਲੱਗਿਆਂ ਕਹਿ ਗਿਆ ਅਮਰਦਾਸ ਆਪਣੇ ਕੇਸਾਂ ਵੱਲ ਤੱਕ, ਕੇਸ ਤੇਰੇ ਕਾਲਿਆਂ ਤੋਂ ਦੁੱਧ ਵਰਗੇ ਸਫੈਦ ਹੋ ਗਏ ਨੇ। ਹੁਣ ਯਾਦ ਰੱਖੀ, ਜਵਾਨੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜਿਹੜਾ ਬੁਢੇਪਾ ਹੈ ਇਹ ਕੇਵਲ ਮੌਤ ਦੀ ਇੰਤਜ਼ਾਰ ਹੈ। ਬਚਪਨ ਚਲਾ ਗਿਆ, ਜਵਾਨੀ ਚਲੀ ਗਈ, ਹੁਣ ਬੁਢੇਪੇ ਨੇ ਤੇਰੇ ਤੇ ਆ ਕੇ ਪ੍ਰਭਾਵ ਪਾਇਆ। ਜੇ ਅਜੇ ਤੱਕ ਵੀ ਗੁਰੂ ਵਾਲਾ ਨਹੀਂ ਬਣਿਆ ਤੇ ਜਦੋਂ ਇਹ ਜਨਮ ਚਲਾ ਗਿਆ ਫਿਰ ਗੁਰੂ ਵਾਲਾ ਕਿਵੇਂ ਬਣੇ? ਅਜੇ ਤੱਕ ਤੂੰ ਨਗੁਰੇ, ਬਸ ਇੰਨੇ ਸ਼ਬਦ ਕਹਿ ਗਿਆ ਕਿ ਤੂੰ ਅਜੇ ਤੱਕ ਵੀ ਨਗੁਰੇ। ਤੇ ਬਾਬੇ ਅਮਰਦਾਸ ਨੂੰ ਇੰਨੀ ਸੱਟ ਵੱਜ ਗਈ, ਇਹਨੂੰ ਚੈਨ ਨਾ ਆਇਆ। ਤੇ ਕਈ ਵਾਰੀ ਕਿਸੇ ਬੰਦੇ ਦੀ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਗੱਲ ਵੀ ਅੰਦਰ ਇੰਨਾ ਕੁ ਅਸਰ ਕਰਦੀ ਏ, ਬੰਦਾ ਕਿਤਨੇ ਸਮੇਂ ਲਈ ਉਸ ਗੱਲ ਨੂੰ ਸੋਚਣ ਲਈ ਮਜਬੂਰ ਹੋ ਜਾਂਦਾ। ਕਹਿਣ ਲੱਗਾ ਅਜੇ ਤੱਕ ਤੂੰ ਗੁਰੂ ਵਾਲਾ ਨਹੀਂ, ਦੇਖ ਬੁਢੇਪਾ ਆ ਗਿਆ। ਤੇ ਸਤਿਗੁਰੂ ਨੇ ਬਾਣੀ ਵਿੱਚ ਬਚਨ ਵੀ ਬੜੇ ਪਿਆਰੇ ਕਹੇ, ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬੰਦੇ ਨੂੰ ਇੱਕ ਆਸ ਹੁੰਦੀ ਹੈ ਸਾਹਿਬ, ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜਦੋਂ ਜਨਮ ਹੋਇਆ ਨਾ ਤੇ ਬਚਪਨ ਵਿੱਚ ਇੱਕ ਆਸ ਹੈ, ਜੇ ਕੁਝ ਦਿਨ ਖੇਡਣ ਦੇ ਨੇ, ਖਾਣ ਪੀਣ ਦੇ ਨੇ, ਤੇ ਅਜੇ ਮੇਰੇ ਤੇ ਜਵਾਨੀ ਆਉਣੀ ਹੈ। ਤੇ ਜਵਾਨੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਇੱਕ ਆਸ ਹੈ ਕਿ ਪੁੱਤਰ ਧੀਆਂ ਵੱਡੇ ਹੋਏ, ਅਜੇ ਇਹਨਾਂ ਦੀ ਕਮਾਈ ਨਾਲ ਮੈਂ ਸੁੱਖ ਮੰਨਣਾ, ਮੇਰੇ ਤੇ ਬੁਢੇਪਾ ਆਉਣਾ। ਤੇ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਸ ਬੰਦੇ ਨੂੰ ਮੈਂ ਪੁੱਛ ਕੇ ਦੇਖਾਂ ਜਿਹਨੇ ਬਚਪਨ ਦਾ ਸਮਾਂ ਜਵਾਨੀ ਦੀ ਇੰਤਜ਼ਾਰ ਵਿੱਚ ਬਤੀਤ ਕੀਤਾ, ਜਵਾਨੀ ਬੁਢੇਪੇ ਦੇ ਆਉਣ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਬਤੀਤ ਕਰ ਦਿੱਤੀ, ਹੁਣ ਬੁਢੇਪੇ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕੀ ਆਸ ਲਾ ਕੇ ਬੈਠਾ, ਕੀ ਮਿਲੇਗਾ? ਤੇ ਪੁੱਛਿਆ ਸਤਿਗੁਰੂ ਤੁਸੀਂ ਦੱਸੋ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਮੇਰਾ ਤੇ ਉੱਤਰ ਇੱਕੋ ਹੀ, ਫਸਲ ਬੀਜੀਏ, ਇੱਕ ਆਸ ਹੈ ਜੇ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲਣੀ ਹੈ, ਅਜੇ ਕੱਚੀ ਕੋਮਲ ਫਸਲ ਨੇ ਨਿਕਲਣਾ। ਜਿਹੜੀ ਫਸਲ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲ ਆਵੇ, ਇੱਕ ਆਸ ਹੈ ਅਜੇ ਇਹਨੇ ਡੱਡਰੀ ਹੋਣਾ, ਅਜੇ ਇਹਨੇ ਕੱਚੀ ਅਜੇ ਪੱਕੀ ਹੋਣਾ। ਤੇ ਜਿਹੜੀ ਫਸਲ ਪੱਕ ਜਾਏ ਉਹਦੇ ਤੇ ਇੱਕੋ ਆਸ ਹੈ, ਅੱਜ ਜਾਂ ਕੱਲ ਜ਼ਿਮੀਂਦਾਰ ਆਵੇਗਾ, ਆਪਣੇ ਮਜ਼ਦੂਰਾਂ ਨੂੰ ਲਿਆ ਕੇ ਦਾਤਰੀਆਂ ਨਾਲ ਕੱਟ ਕੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਘਰ ਲੈ ਜਾਏ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਸੱਜਣਾ ਤੂੰ ਤਾਂ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਫਸਲ ਹੈ, ਧਿਆਨ ਰੱਖੀ ਕਿ ਇਹ ਰੱਬ ਦੀ ਮਰਜ਼ੀ ਏ। ਬਚਪਨ ਉਹ ਕੱਚੀ ਫਸਲ ਹੀ, ਜਵਾਨੀ ਡੱਡਰੀ ਫਸਲ ਹੀ, ਤੇ ਜਦੋਂ ਕੇਸ ਕਾਲਿਆਂ ਤੋਂ ਚਿੱਟੇ ਹੋ ਗਏ ਉਦੋਂ ਫਸਲ ਪੱਕ ਚੁੱਕੀ ਏ, ਉਦੋਂ ਤਾਂ ਸਿਰਫ ਇੱਕੋ ਹੀ ਆਸ ਏ, ਅੱਜ ਜਾਂ ਕੱਲ ਮੌਤ ਜ਼ਿਮੀਂਦਾਰ ਨੇ ਆਉਣਾ, ਉਹਨੇ ਇਸ ਫਸਲ ਨੂੰ ਕੱਟ ਕੇ ਆਪਣੇ ਨਾਲ ਲੈ ਜਾਣਾ। ਪੱਕੀ ਹੋਈ ਫਸਲ ਕੇਵਲ ਕੱਟੀ ਜਾਂਦੀ ਏ, ਪੱਕੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕੀ ਕਰਾਂਗੇ? ਹਜ਼ੂਰ ਨੇ ਬਾਣੀ ਵਿੱਚ ਕਿਹਾ ਹਰੀ ਨਾ ਹੈ ਨਾ ਡੱਡਰੀ। ਇਹਦਾ ਅਰਥ ਹੈ ਜੇ ਹਰੀ ਫਸਲ ਨਹੀਂ ਕੱਟੀ ਗਈ ਤੇ ਡੱਡਰੀ ਦੀ ਆਸ ਨਾ ਕਰੀ, ਹੋ ਸਕਦਾ ਡੱਡਰੀ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਕੋਈ ਕੱਟ ਕੇ ਲੈ ਜਾਏ। ਹਰੀ ਨਾ ਹੈ ਨਾ ਡੱਡਰੀ, ਪੱਕੀ ਵੱਢਣ ਹਾਰ, ਲੈ ਲੈ ਦਾਤ ਪਹੋਤਿਆ, ਲਾਵੇ ਕਰ ਤਿਆਰ, ਜਾਂ ਹੁਕਮ ਹੋਵਾ ਕਿਰਸਾਨ ਦਾ ਤਾਂ ਲੁਣ ਮਿਣਿਆ ਖਿਤਾਰ। ਜਿੱਦਣ ਰੱਬ ਨੇ ਹੁਕਮ ਕਰ ਦਿੱਤਾ ਉਦੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਫਸਲ ਨੂੰ ਵਾਢੀ ਜ਼ਰੂਰ ਪਏਗੀ। ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਨੂੰ ਸਿਰਫ ਇੰਨੀ ਕੁ ਗੱਲ ਠੋਕਰ ਮਾਰ ਗਈ ਕਿ ਮਨਾ ਤੂੰ ਗੁਰੂ ਤੋਂ ਵਿਛੜਿਆ, ਤੂੰ ਰੱਬ ਤੋਂ ਵਿਛੜਿਆ। ਤੇ ਮੈਂ ਕਈ ਵਾਰੀ ਅਰਜ਼ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ ਜਦੋਂ ਇਹ ਮਹਿਸੂਸ ਅੰਦਰ ਹੋ ਜਾਏ ਨਾ ਬਾਣੀ ਪੜ੍ਹਦੇ ਹਾਂ ਕਿ ਮੈਂ ਰੱਬ ਤੋਂ ਵਿਛੜਿਆ ਵਾਂ, ਮੈਂ ਗੁਰੂ ਤੋਂ ਵਿਛੜਿਆ ਵਾਂ, ਤੇ ਇੱਕ ਆਸ ਕਰਿਓ ਕਿ ਪਰਮਾਰਥ ਦਾ ਇੱਕ ਕਦਮ ਆਪਾਂ ਨੇ ਪੱਟ ਲਿਆ। ਦੁਨੀਆਂ ਨੂੰ ਤਾਂ ਇਹ ਵੀ ਪਤਾ ਨਹੀਂ ਅਸੀਂ ਰੱਬ ਤੋਂ ਵਿਛੜਿਆ ਕਿ ਨਹੀਂ, ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਤਾਂ ਇਹ ਵੀ ਸਮਝ ਨਹੀਂ ਮੇਰਾ ਗੁਰੂ ਕੀ ਤੇ ਮੈਂ ਗੁਰੂ ਤੋਂ ਵਿਛੜਿਆ ਵਾਂ। ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੂੰ ਇੰਨੀ ਸਮਝ ਪੈ ਜਾਏ ਠੋਕਰ ਵੱਜ ਕੇ ਕਿ ਮੈਂ ਅਜੇ ਗੁਰੂ ਨਾਲ ਨਹੀਂ ਜੁੜਿਆ, ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੂੰ ਰੋਗ ਦਾ ਪਤਾ ਲੱਗ ਗਿਆ ਉਹ ਵੈਦ ਨੂੰ ਵੀ ਜ਼ਰੂਰ ਲੱਭੇਗਾ, ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੂੰ ਇਹ ਹੀ ਪਤਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਰੋਗੀ ਹਾਂ ਉਹਨੇ ਵੈਦ ਕੋਲ ਜਾ ਕੇ ਕਰਨਾ ਕੀ। ਬਾਬੇ ਅਮਰਦਾਸ ਨੂੰ ਇੰਨੀ ਕੁ ਸਮਝ ਪੈ ਗਈ ਤੂੰ ਪ੍ਰਭੂ ਤੋਂ ਵਿਛੜਿਆ, ਤੇ ਗੁਰੂ ਕਿਰਪਾ ਕਰੇ ਹਰ ਬੰਦੇ ਨੂੰ ਇਹ ਸਮਝ ਪੈ ਜਾਏ। ਕਬੀਰ ਸਾਹਿਬ ਨੇ ਬਾਣੀ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪਵਿੱਤਰ ਬਚਨ ਕਿਹਾ, ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜਦੋਂ ਸ਼ਾਮ ਪੈਂਦੀ ਹੈ ਨਾ, ਉਹਨਾਂ ਨੇ ਉਸ ਵਕਤ ਦੇ ਸਮੇਂ ਨੂੰ ਮੁੱਖ ਰੱਖ ਕੇ ਬਚਨ ਉਚਾਰਿਆ, ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸ਼ਾਮ ਪੈਂਦੀ ਏ, ਵਪਾਰੀ ਵੀ ਆਪਣੇ ਟਿਕਾਣੇ ਤੇ ਰਾਤ ਨੂੰ ਆਰਾਮ ਕਰਦਾ, ਤੁਰਨ ਵਾਲਾ ਰਾਹੀ ਵੀ ਕਿਸੇ ਸਰਾਂ ਵਿੱਚ ਰੁਕ ਜਾਂਦਾ, ਜ਼ਿਮੀਂਦਾਰ ਵੀ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਥੱਕ ਕੇ ਘਰ ਆ ਕੇ ਟਿਕ ਜਾਂਦਾ, दुकानदार चाकरी करने वाले भी ज्यादातर रात नू घर आ टिकदे ने, पर कबीर साहब कहिंदे ने रात नू सारे आराम करदे ने, पर एक आवाज रात नू मेरे कन्ना विच गूंजदी है, ते सोचना वा ये कौन है जिन्हू रात भी आराम नहीं, ये रात भी उची उची पुकारदा है। ते कहिंदे ने जदों इस आवाज की सेध नू मैं गया ते की देखिया, एक चकवी बड़ी उची उची पुकारदी पई है। पता नहीं कुदरत का एक नेम है, जदों शाम पैंदी है चकवी ते चकवे का विछोड़ा पै जांदा है। विद्वान सज्जना ने बाणी विच इहदियां बड़ियां उदाहरणां ने, दरियावां दे किनारियां ते पंछी रहिंदे ने, जदों रात पैंदी है चकवी दरिया दे खब्बे नूं चली जांदी है, चकवा सज्जे नूं चला जांदा है, एक दूजे नूं पुकारदे ने, पर हैरानगी दी बात एक दूजे दी आवाज सुन के एक दूजे नूं मिल जांदे ने, मिलाप हुंदा इन्हां दा दरिया विच उड़निया, खब्बा सज्जे नूं चला जांदा, सज्जा खब्बे नूं चला जांदा, सारी रात चक्कर करदे रहिंदे ने पर मिलाप हुंदा नहीं। बाबा कबीर कहिंदे ने मैं चकवी नूं देखिया रात उच्ची उच्ची पुकारे, मैं कहा सबर नाल टिक जा, सारी दुनिया आराम करदी तेनूं चैन नहीं। ते चकवी ने कहा जिदा प्यारा विछड़ जाए ओनू टिका ते चैन किथे, ते कहिंदे ने मैं ओनू उत्तर दिता चकवी देख सूरज चढ़ने, सूरज ने तुहाडे लई मिलाप का संदेश लैके आउणा, एक रात का विछोड़ा दिन चढ़ना ता मिल पैणे, कि एक रात का विछोड़ा तेरे तो जरिया नहीं जांदा। ते उस वक्त चकवी का उत्तर सी भगत याद रख तू एक रात की गल करने, जिन्हां दा प्रीतम नाल नेह पै जाए वो एक खिन भी ओदे तो बिना नहीं रह सकते, मैं सारी रात पुकार दी रहांगी जिन्नी देर तक प्यारा मिलदा नहीं। ते बाबे कबीर ने बाणी विच बचन कीता, कह लगे बंदे जदों मैं चकवी वल देखना वा ते तेरे वल झाती मारना, मैनू तेरी उम्र ते बड़ा अफसोस हुंदा है। पुछिए जी क्यों? भगत जी कहन लगे चकवी एक रात विछड़दी है, ये भी पूरा यकीन है कि सूरज चढ़ने ते प्रीतम ने जरूर मिलने, एक रात दे विछोड़े तो बाद ओदा मिलाप इवाश है, ते एक रात ओनू चैन नहीं। तू ता मना कई जन्मां दा प्रीतम तो विछड़े है, ये भी कोई भरोसा नहीं इस जन्म विच मिलना है कि नहीं, तैनू चैन किवें ने, कदी पुछ जिन्हां ने प्रीतम नू पुकारना वो चकवी दी तरह फिर टिक दे। भगत जी ने बचन किया, कह लगे कबीर चकई जौ निस बिछड़ै, निस दर्थ रात चकवी रात नू विछड़ दिए, आए मिलै प्रभात जो नर विछड़े राम स्यो, ना दिन मिलै ना रात जेड़े प्रीतम तो विछड़ गए उन्हां दा कदी भी मिलाप नहीं। खैर मैं अर्ज कर रहा बजुर्ग बाबे नू एक बोली मार दिती, ओ देख बाबा इन्ने जन्मां तो बाद मनुखा देही मिली अजे भी गुरु वाला नहीं बनिया, उस बोली ने टिकन ना दिता, जे बाबा अमरदास रात नू मंजे ते पैंदा है कन्ना विच आवाज पैंदी है हे प्रभु मैं इस नगुरे दी संगत कीती, जे कुछ खान लगदा है आवाज पैंदी है देख तेरे केस कालियां तो चिट्टे हो गए, अजे भी नगुरा ना इनू खाना चंगा लगदा है ना सौना चंगा लगदा है। भाई वीर सिंह लिखदे ने तीन दिन ते तीन रातां इस बाबे ने बिल्कुल आराम नहीं कीता, सारी रात इन्हें तुरते रहना, अखां विच नीर भरना, कदी रो पैना, कदी चुप कर जाना, ते इको गल कहनी अमरदास हो सकदा हुण तां कंधी उत्ते रुकड़ा है, की पता पूरा गुरु मिले के ना मिले, ये भी जन्म तेरा चला गया। एक विद्वान सज्जन ने ना बड़े प्यारे बचन कहे ने, वो कहिंदा जदों किसे नूं बिरहा दा सल लगदा है ना फिर वो चैन नाल टिकदा नहीं। उस विद्वान सज्जन ने क्या कहन लगे जिहड़े बिरहा दे पुठे हुए जीव ने ना उन्हां दीआं नौ निशानियां ने जिन्हां नूं प्रीतम नाल मिलण दी तड़फ है। पुछिया किहड़ियां? कहन लगे पहली गल उन्हां दे चेहरे दा रंग कई वारी देखेगा ते पीला पै जाएगा, दूसरा वो ठंडे साह लैंदे ने होके लैंदे ने, तीजा लक्षण उन्हां दीआं अखां विचों पानी कदी नहीं सुकदा, चौथा लक्षण वह घट खांदे ने, पंजवां चिन्ह वह घट सौंदे ने, छेवां चिन्ह वह बिल्कुल घट बोलदे ने, सतवां चिन्ह वह प्यारे दी इंतजार भी चिके ने, अठवां चिन्ह उन्हां दा एवें इक्को दम कई वारी इंतजार भी तड़प उठदे ने, ਤੇ ਨਾਵਾਂ ਚਿੰਨ ਉਹਨਾਂ ਦਾ ਆਪਣੇ ਮੱਥੇ ਤੇ ਹੱਥ ਰੱਖ ਕੇ ਕਿੰਨਾ ਕਿੰਨਾ ਸਮਾਂ ਸੋਚਦੇ ਰਹਿੰਦੇ। ਸਿਆਣੇ ਵਿਦਵਾਨ ਸੱਜਣ ਨੇ ਲਿਖਿਆ, ਕਹਿਣ ਲੱਗਾ, ਆਸ਼ਕਾਰਾ ਨੌ ਨਿਸ਼ਾਨੀ ਐ ਪਿਸਰ, ਆਹੇ ਸਰਦੋ ਰੰਗ ਜ਼ਰਦੋ ਚਸ਼ਮ ਤਰ, ਕੰਮ ਗੁਪਤ ਨੋ ਕੰਮ ਖੁਰਦ ਨੋ ਖਵਾਬੇ ਹਰਾਮ, ਇੰਤਜ਼ਾਰੀ ਬੇਕਰਾਰੀ ਦਸਤੇ ਸਰ। ਉਹਨਾਂ ਦੇ ਨੌ ਲੱਛਣ ਨੇ ਜਿਹੜੇ ਪ੍ਰੀਤਮ ਤੋਂ ਵਿਛੜੇ। ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਨੂੰ 3 ਦਿਨ ਹੋ ਗਏ ਨੇ ਟਿਕਾਓ ਨਹੀਂ, ਆਵਾਜ਼ ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਗੂੰਜਦੀ ਤੂੰ ਨਗੁਰੇ। ਅੱਜ 3ਜੇ ਦਿਨ ਜਦੋਂ ਅੰਮ੍ਰਿਤ ਵੇਲਾ ਹੋਇਆ ਤੇ ਆਪਣੇ ਬਿਲਕੁਲ ਭਰਾ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਆਵਾਜ਼ ਸੁਣਾਈ ਦਿੱਤੀ, ਨਾਲ ਦੇ ਘਰ ਵਿੱਚ ਮਦਾਣੀ ਪਈ, ਮਦਾਣੀ ਨਾਲ ਦੁੱਧ ਰਿੜਕਣ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਸੁਣਾਈ ਦਿੱਤੀ, ਤੇ ਉਸ ਮਿੱਠੀ ਆਵਾਜ਼ ਮਦਾਣੀ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਨਾਲ ਮਦਾਣੀ ਰਿੜਕਣ ਵਾਲੀ ਉਸ ਬੀਬੀ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਸ਼ੁਰੂ ਹੋਈ। ਗਲਾ ਸੁਰੀਲਾ ਸੀ, ਪ੍ਰੇਮ ਵਿੱਚ ਭਿੱਜਾ ਸੀ। ਉਦਨ ਮਦਾਣੀ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਤੇ ਉਦਨ ਆਵਾਜ਼ ਆਉਣ ਲੱਗੀ, ਮਾਰੂ ਮਹਿਲਾ ਪਹਿਲਾ ਕਰਨੀ ਕਾਗਜ਼ ਮਨ ਮਸਵਾਣੀ, ਬੁਰਾ ਭਲਾ ਤੋਂ ਲੇਖ ਪਏ। ਇਹ ਸ਼ਬਦ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਪਈ ਤੇ ਬਾਬੇ ਅਮਰਦਾਸ ਨੂੰ ਇੰਜ ਪ੍ਰਤੀਤ ਹੋਇਆ ਜਿਵੇਂ ਕਿਸੇ ਨੇ ਡਿੱਗੇ ਹੋਏ ਨੂੰ ਆਸਰਾ ਦੇ ਦਿੱਤਾ, ਜਿਵੇਂ ਕਿਸੇ ਨੇ ਜ਼ਖਮ ਤੇ ਮਲਮ ਲਾ ਦਿੱਤੀ। ਤੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਕੰਨ ਲਾ ਕੇ ਸੁਣ ਲੱਗੇ ਤੇ ਬੀਬੀ ਸ਼ਬਦ ਪੜ੍ਹੀ ਜਾ ਰਹੀ ਸੀ, ਚਿਤ ਚੇਤਸ ਕੀ ਨੀ ਬਾਵਰਿਆ, ਹਰ ਬਿਸਰਤ ਤੇਰੇ ਗੁਣ ਗਲਿਆ ਰਹਾਓ। ਪੜ੍ਹਦੀ ਪਈ ਸੀ, ਜਾਲੀ ਰਹਿਣ ਜਾਲ ਦਿਨ ਹੁਆ, ਜੇਤੀ ਘੜੀ ਫਾਹੀ ਤੇਤੀ। ਸ਼ਬਦ ਪੜ੍ਹਦਿਆਂ ਪੜ੍ਹਦਿਆਂ ਬੀਬੀ ਦੇ ਬੋਲ ਇੱਥੇ ਆ ਗਏ, ਕਾਇਆ ਆਰਨ ਮਨ ਵਿੱਚ ਲੋਹਾ, ਪੰਚ ਅਗਨ ਚਿਤ ਲਾਗ ਰਹੀ, ਕੋਇਲੇ ਪਾਪ ਪੜੇ ਤਿਸ ਉਪਰ, ਮਨ ਜਲਿਆ ਸੰਨੀ ਚਿੰਤ ਭਈ, ਭਇਆ ਮਨੂਰ ਕੰਚਨ ਫਿਰ ਹੋਵੇ, ਜੇ ਗੁਰ ਮਿਲੇ ਤਨੇਹਾ, ਏਕ ਨਾਮ ਅੰਮ੍ਰਿਤ ਉਹ ਦੇਵੈ ਤੋ ਨਾਨਕ ਤ੍ਰਿਸ਼ਟ ਸਦੇਹਾ। ਜਦੋਂ ਸ਼ਬਦ ਦਾ ਪਿਆ ਭੋਗ ਤੇ ਇਸ ਬਾਬੇ ਦੀਆਂ ਅੱਖਾਂ ਵਿੱਚੋਂ ਨੀਰ ਦੀ ਝੜੀ ਲੱਗੀ, ਕੰਧ ਨੂੰ ਪਾਰ ਕਰਕੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਰਹੀ ਘਰ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਿਆ ਤੇ ਪਿੱਛੋਂ ਆਵਾਜ਼ ਦੇਖ ਕੇ ਕਹਿਣ ਲੱਗਾ, ਬਚੜੀਏ ਅੱਜ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਡਿੱਗੇ ਨੂੰ ਆਸਰਾ ਦਿੱਤਾ, ਮੈਨੂੰ ਢੱਠੇ ਨੂੰ ਸਹਾਰਾ ਦਿੱਤਾ, ਮੇਰੇ ਜ਼ਖਮਾਂ ਉੱਤੇ ਤੂੰ ਮਲਮ ਲਾ ਦਿੱਤੀ, ਮੇਰੇ ਤੜਫ ਦੇ ਅੰਦਰ ਤੂੰ ਅੰਮ੍ਰਿਤ ਦੇ ਛੱਤੇ ਮਾਰ ਦਿੱਤੇ। ਤੇ ਜਦੋਂ ਬੀਬੀ ਨੇ ਸ਼ਬਦ ਸੁਣਿਆ ਬਚੜੀਏ, ਤੇ ਤੜਫ ਕੇ ਪਿੱਛੇ ਦੇਖਿਆ ਤੇ ਕੌਣ ਹੈ, ਉਹਦੇ ਸਹੁਰੇ ਦਾ ਵੱਡਾ ਭਰਾ ਹੈ ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ। ਤੇ ਕੋਲ ਜਾ ਕੇ ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਧੀਏ ਘਬਰਾ ਨਾ, ਦੇਖ ਮੈਂ ਅਜੇ ਤੱਕ ਨਗੁਰਾ ਹੂੰ, ਮੇਰਾ ਗੁਰੂ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਸੱਟ ਮਾਰ ਗਿਆ ਸੀ ਕੋਈ, ਇਲਾਜ ਨਹੀਂ ਉਹ ਦੱਸ ਕੇ ਗਿਆ, ਚੋਟ ਕਿਸੇ ਨੇ ਮਾਰੀ, ਇਲਾਜ ਤੇਰੇ ਸ਼ਬਦਾਂ ਵਿੱਚੋਂ ਨਜ਼ਰ ਆਇਆ, ਤੂੰ ਦੱਸੇਗੀ ਜੋ ਕੁਝ ਗਾਉਂਦੀ ਸਹਿ ਕੀ ਸੀ। ਤੇ ਉਹ ਬੀਬੀ ਕੋਈ ਹੋਰ ਨਹੀਂ, ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਸਾਹਿਬ ਦੀ ਸਪੁੱਤਰੀ ਹੈ ਬੀਬੀ ਅਮਰੋ, ਜਿਹੜੀ ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਜੀ ਦੇ ਸਕੇ ਭਤੀਜੇ ਨਾਲ ਵਿਆਹੀ ਏ। ਤੇ ਉਸ ਵਕਤ ਕਹਿਣ ਲੱਗੀ, ਪਿਤਾ ਜੀ ਇਹ ਕੋਈ ਆਮ ਗੀਤ ਤੇ ਕਵਿਤਾ ਨਹੀਂ, ਇਹ ਬਾਣੀ ਹੈ ਮੇਰੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੀ। ਤੇ ਮੈਂ ਇੱਕ ਅਰਜ਼ ਕਰਦਿਆਂ ਸਿਰਫ ਇੱਕ ਖਿੰਨ ਨਿਕਲਣ ਲੱਗਾ, ਬਾਣੀ ਵਿੱਚ ਤੇ ਕਵਿਤਾ ਵਿੱਚ ਬੜਾ ਅੰਤਰ ਜੇ। ਕਵਿਤਾ ਦੀ ਮਿਆਦ ਕੋਈ 2-4 ਸਾਲ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ, ਮੈਂ ਇਹ ਨਹੀਂ ਕਹਿ ਰਿਹਾ ਕਵਿਤਾ ਕੋਈ ਛੋਟੀ ਚੀਜ਼ ਹੈ, ਜਿਹੜਾ ਕਵਿਤਾ ਰਚਦਾ ਉਹਦੇ ਤੇ ਵੀ ਰੱਬ ਦੀ ਕਿਰਪਾ ਹੈ। ਪਰ ਕਿਸੇ ਲਿਖੇ ਹੋਏ ਗੀਤ ਨੂੰ ਤੁਸੀਂ 1-2 ਸਾਲ ਲਗਾਤਾਰ ਪੜੋਗੇ, ਉਸ ਗੀਤ ਨੂੰ ਤੁਸੀਂ ਗਾਏ ਹੋਏ ਨੂੰ 2-4 ਸਾਲ ਸੁਣੋਗੇ, ਇੱਕ ਦਿਨ ਕਹੋਗੇ ਛੱਡੋ ਇਹ ਗੀਤ ਤਾਂ ਸੁਣ ਸੁਣ ਕੇ ਕੰਨ ਵੀ ਥੱਕ ਗਏ ਨੇ, ਪਰ ਬਾਬਾ ਤੇਰੀ ਆਸਾ ਕੀ ਵਾਰ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਰਾਵੀ ਦੇ ਕਿਨਾਰਿਓਂ ਕਰਤਾਰਪੁਰ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂ ਹੋਈ ਤੇ ਸਦੀਆਂ ਹੋ ਗਈਆਂ, ਪਤਾ ਨੀ ਕਿੰਨੇ ਕੁ ਸਿੱਖ ਜਪਜੀ ਪੜਨ ਵਾਲੇ ਚਲੇ ਗਏ, ਕਿੰਨੇ ਕੁ ਪੜਦੇ ਨੇ, ਕਿੰਨਿਆਂ ਕੁ ਨੇ ਪੜਨਾ, ਪਰ ਕਦੀ ਕਿਸੇ ਨੇ ਕਿਹਾ ਕਿ ਰੋਜ਼ ਹੀ ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ, ਕਿਉਂਕਿ ਮੇਰਾ ਗੁਰੂ ਨਿਤ ਨਵੇਂ, ਮੇਰੇ ਗੁਰੂ ਦੀ ਬਾਣੀ ਦੀ ਤਸੀਰ ਐਸੀ ਏ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਬੱਚੀਏ ਇਹ ਹੈ ਕੀ? ਕਹਿਣ ਲੱਗੀ, ਪਿਤਾ ਜੀ ਇਹ ਮੇਰੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੀ ਬਾਣੀ ਏ। ਤੇ ਅੱਗੋਂ ਬਜ਼ੁਰਗ ਬਾਬੇ ਦੀਆਂ ਅੱਖਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅਥਰੂ ਇੰਜ ਡਿੱਗੇ ਜਿਵੇਂ ਮਾਨੋ ਚਿੱਟੇ ਮੋਤੀ ਡਿੱਗਦੇ ਨੇ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਬੱਚੜੀਏ ਇਸ ਬਾਣੀ ਦੇ ਅਰਥ ਕਰਕੇ ਦੱਸੇਗੀ, ਇਹਦੇ ਅਰਥ ਕੀ ਨੇ? ਤੇ ਬੱਚੀ ਨੇ ਅਰਥ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੇ ਤੇ ਜਦੋਂ ਇੱਥੇ ਪਹੁੰਚੀ ਨਾ, ਕਾਇਆ ਆਰਨ ਅਰਥ ਕਰਦੀ ਕਹਿਣ ਲੱਗੀ, ਪਿਤਾ ਜੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਾਇਆ ਆਰਨ, ਸਾਡਾ ਸਰੀਰ ਇੱਕ ਲੁਹਾਰ ਦੀ ਭੱਠੀ ਏ ਜਿਹਦੇ ਵਿੱਚ ਲੋਹਾ ਗਰਮ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ, ਆਰਨ ਦਾ ਅਰਥ ਹੁੰਦਾ ਭੱਠੀ, ਮਨ ਵਿੱਚ ਲੋਹਾ, تے سادا من جڑا ہے اس پٹھی وچ لویا بن کے پیا ہے. شریر لوہار دی پٹھی ہے, من لویا ہے. تے پتا جی گرو نانک صاحب کہندے نے پنچ اگن تے تلاک رہی, آکام کرودھ لوہ موہ دی ہنکار دی پنجاں وکاراں دی اگ لگی ہے. تے کسے بندے دا من ورلے دا جڑا ثابت ہوئے نہیں تے اس اگ نے ساڑ کے ختم کر دیتا ہے من. کایا آرن من وچ لوہا, پنچ اگن تے تلاک رہی تے اگ بجھدی نہیں. کوئلے پاپ پڑے تس اوپر, پاپاں دے کولے پیندے نے, اگ ہور مچدی ہے. من جلیا سنی چنت پئی. سنی او اوزار ہے جدے نال لوہار گرم لوہے نو پکڑدا ہے. چنتا دی سنی ہے, پاپاں دے کولے نے, من لوہا ہے وکاراں دی اگ ہے. کہن لگی بھیا منور, گرو نانک صاحب کہندے نے سڑ کے بالکل منور ہو گیا ہے. منور در تے او نکما لویا کہ جڑا کسے کم نہیں آنا, پیا منور. تے بابے امرداس نے جب سنیا شبد پیا منور تے ایدیاں پوباں نکل گیا. کہن لگا بچیے جڑے بچن تیرے گرو نے کہ سچ پوچھ, امرداس دا اندر بھی سڑ کے منور ہو چکا ہے. میں تا سڑے ہوئے لوہے دی طرح وا, مینو کتے بھی تھاں نہیں. تے بی امرو دے اگلے شبد سن, پتا جی گرو نانک دی اگلی گل تا سن لو. پیا منور جڑا نکما لوہا سڑ چکا ہے, کنچن پھر ہوگا او سونا بن سکتا ہے, پر شرط ایک کے جے گر ملے تنہا, جے پورا گرو مل پوے او سڑے ہوئے لوہے نو ہی سونا بنا دیندا ہے. پر کیویں بناندا ہے؟ ایک نام امرت او دیوا ہے تو نانک ترشت سدہا. جے نام امرت دے دے تے سڑے ہوئے منا نو بھی قیمتی سونے ورگے بنا دیندا ہے. بابا امرداس کہن لگا بچیے گل تا تیری ٹھیک ہے کہ سڑے ہوئے لوہے بھی سونا بن سکتے نے, پر گل تا اوتے پھر اٹک گئی نا, پورا گرو ملے کتھوں؟ کیویں مینوں کوئی سونے سونا بنا دے وے؟ ساتھ سنگت دیکھو گرو کے شبد وچ اینی طاقت جے. بانی وچ اک پرمان ہوندا ہے گرو ارجن صاحب جی دا, کہندے جیڑا بندہ دنیا تو تنگ ہو جائے نا, جنوں سنسار دے لوگ بالکل پسند نہ کرن, کئی واری بندہ پروار تو بھی دکھی ہوندا ہے تے پھر ایک آس نال جیندا ہے, چلو پروار نہیں نرنکار تے ہے نا, رب تے ہے نا. تے گرو پنچم پتا کہندے نے جیڑا سنسار تو دکھی ہویا ہے تے نرنکار ول تر پیا ہے, تے جے نرنکار بھی کہہ کے تیرے ورگے نکمے نو میرے گھر وی تھاں نہیں, ہو جائے کتھے؟ جنوں سنسار نہیں رکھدا او نرنکار ول جاندا ہے, تے جنوں نرنکار کہہ دے تینوں میرے گھر وی تھاں نہیں, او کتھے جائے؟ تے ستگرو باڑی وچ کہن لگے سجنا دھیان دئی, جے سنسار نہیں رکھدا نرنکار نہیں رکھدا تے پورے گرو کے شبد نال جڑ جا, گرو کے شبد وچ اینی طاقتی سنسار تے نرنکار دے تکیا ہویا نو وی گرو پوتر کر کے رب دی درگاہ وچ پروان کر دیندا. بانی وچ بچن آیا حضور کہندے نے آپے قدرت ساج کہ آپے کرے وچار, اک کھوٹے اک کھرے, آپے پرکھن ہار, کھرے خزانے پائیے کھوٹے ستیاں بار بار, کھوٹے سچی درگاہ سٹیاں, کھوٹیاں نو سچی درگاہ وچوں وی باہر سر دتا. کس آگے کرے پکار, کدے کل جا کے کھوٹا رووے؟ تے صاحب کہندے ستگر پچھے بھج پوے, اے آ کرنی سار کیونکہ ستگر کھوٹیوں کھرے کرے شبد سوار بہار. گرو کول اے طاقت ہے, کھوٹے نو وی کھرا بنا دیندا ہے. کہن لگے بچیے من میرا منور ہی, گرو نانک دے چرناں وچ مینوں لے جا, جدی بانی سن کے ٹکا ملیا ہے تے جدہ میں او دا ہو جاواں گا, او دن پتہ نہیں کنا کو آنند ملے گا. تے بی بی امرو نے ایک شبد کیا, کہن لگی پتا جی گرو نانک صاحب تا ہو گئے نے انتر دھیان, انہاں دی جوت ہن میرے پتا گرو انگد صاحب دے اندر براجمان نے, میرے پتا جی نے کھڈور. تے کہن لگے تیے جتھے گرو نانک دی جوت ہے تو مینوں اوتھے لے جا, میں ہو سکتا ہے تیرے پتا دے چرن پرساں تے میرے اندر نو ٹکاؤ مل جائے. اس وقت بی بی امرو نے کیا, پتا جی گرو پتا دا حکم ہے, ساڈی آگیا تو بنا گھر نہیں آنا, جے میں چلی گئی تے گرو پتا کی کہن گے؟ تے بابے امرداس نے کیا, کہن لگے تیے جس گرو دی بانی دے وچ اینا بیراگ اینی کرپا ہے, ਜਦੋਂ ਮੇਰੇ ਵਰਗੇ ਸੜੇ ਹੋਏ ਮਨੂਰ ਨੂੰ ਗੁਰੂ ਪਾਰਸ ਦੇ ਕੋਲ ਲੈ ਕੇ ਜਾਏਗੀ ਨਾ, ਤੇ ਮੈਂ ਤਰਲਾ ਲੈ ਕੇ ਕਹਿ ਦਿਆਂਗੇ ਦਾਤਾ ਇਹ ਅੰਮ੍ਰਿਤ ਤੇਰੇ ਕਰਕੇ ਨਹੀਂ, ਅਸਲ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਵਰਗੇ ਸੜੇ ਹੋਏ ਮਨੂਰ ਵਾਸਤੇ ਆਈ। ਤੂੰ ਚੱਲ ਤਾਂ ਸਹੀ। ਅੱਜ ਇੱਕ ਬੀਬੀ ਜਿਹੜੀ ਬਾਣੀ ਵਿੱਚ ਰੰਗੀ ਏ, ਚੇਤੇ ਰੱਖਿਓ ਜੇ ਕਿਤੇ ਬੀਬੀਆਂ ਬਾਣੀ ਨਾਲ ਜੁੜ ਜਾਣ ਤੇ ਪੂਰੇ ਦਾ ਪੂਰਾ ਘਰ ਤਬਦੀਲ ਹੋ ਸਕਦਾ। ਧਿਆਨ ਦਿਆ ਜੇ ਗੁਰਮਤਿ ਵਿੱਚ ਬੜੀ ਵੱਡੀ ਥਾਂ ਏ, ਬੇਬੇ ਨਾਨਕੀ ਬਾਣੀ ਨਾਲ ਜੁੜੀ ਏ ਤੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਕਹਿੰਦਾ ਰਬਾਬ ਮੈਂ ਬੇਬੇ ਦੇ ਰੁਪਈਆਂ ਦੀ ਲੈਣੀ ਏ। ਕਮਾਲ ਦੀ ਗੱਲ, ਬੀਬੀ ਅਮਰੋ ਬਾਣੀ ਨਾਲ ਜੁੜੀ ਏ ਤੇ ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਜਿਹੜਾ ਨਗੂੜਾ ਹੈ ਅੱਜ ਉਸ ਬੀਬੀ ਦੀ ਪੜੀ ਹੋਈ ਬਾਣੀ, ਉਸ ਬੀਬੀ ਦਾ ਕਮਾਇਆ ਹੋਇਆ ਜੀਵਨ ਉਸ ਬਾਬੇ ਬਜ਼ੁਰਗ ਨੂੰ ਗੁਰੂ ਦੇ ਘਰ ਵਿੱਚ ਲੈ ਕੇ ਜਾ ਰਹੇ। ਇੱਕ ਨਹੀਂ ਬੇਅੰਤ ਉਦਾਹਰਣਾਂ ਨੇ। ਮਾਤਾ ਖੀਵੀ ਬੀਬੀ ਏ ਜਿਹਨੂੰ ਸੱਤਾ ਬਲਵੰਡ ਕਹਿੰਦਾ, ਮਾਂ ਜਦੋਂ ਤੇਰੇ ਲੰਗਰ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਬਹਿੰਦੇ ਹਾਂ ਤੇ ਅੰਜ ਲੱਗਦਾ ਹੈ ਜਿਵੇਂ ਧੁੱਪ ਵਿੱਚ ਸੜੇ ਹੋਏ ਬੰਦੇ ਨੂੰ ਸੰਘਣੇ ਪੱਤਿਆਂ ਵਾਲਾ ਰੁੱਖ ਉਹਦੀ ਛਾਂ ਮਿਲ ਗਈ ਹੋਵੇ। ਧਿਆਨ ਰੱਖਣਾ, ਬੀਬੀ ਭਾਨੀ ਏ ਬਾਣੀ ਨਾਲ ਜੁੜੀ ਏ ਜਿਹੜੀ ਪਿਤਾ ਦੀ ਸੇਵਾ ਕਰਕੇ ਕਹਿੰਦੀ ਏ ਜਾਨ ਨਾ ਦੇਸਾਂ ਸੋਡੀਆਂ, ਖੋਰਸ ਆਜ਼ਾਰ ਨਾ ਜਰਿਆ ਜਾਵੇ। ਬੀਬੀ ਕਦੀ ਤੱਕੋ ਵੀਰੋ ਵੱਲ, ਕਿੰਨੀ ਕੁ ਗੁਰਮਤ ਰੰਗੀ ਏ। ਜੇ ਘਰ ਪੁੱਤਰ ਪੈਦਾ ਹੋਏ ਤੇ ਬੀਬੀ ਵੀਰੋ ਦੇ ਪੁੱਤਰ ਕੁਰਬਾਨੀ ਪੈ ਕਰਦੇ ਨੇ। ਮਾਤਾ ਗੁਜਰੀ ਵੱਲ ਤੱਕੋ, ਮਾਤਾ ਸਾਹਿਬ ਕੌਰ ਵੱਲ ਤੱਕੋ, ਮਾਤਾ ਸੁੰਦਰੀ ਵੱਲ ਤੱਕੋ, ਕਦੀ ਉਹ ਬੀਬੀ ਸ਼ਰਨ ਕੌਰ ਵੱਲ ਤੱਕੋ ਜਿਹੜੀ ਚਮਕੌਰ ਦੀ ਗੜੀ ਵਿੱਚ ਸ਼ਹੀਦਾਂ ਦਾ ਸੰਸਕਾਰ ਤੇ ਕਰਦੀ ਏ, ਕਦੀ ਉਸ ਬੀਬੀ ਹਰਸ਼ਰਨ ਕੌਰ ਵੱਲ ਤੱਕੋ ਜਿਹੜੀ ਜਮਰੌਦ ਦੇ ਕਿਲੇ ਵਿੱਚੋਂ ਸੰਦੇਸ਼ ਲੈ ਕੇ ਪਸ਼ਾਵਰ ਦੀ ਧਰਤੀ ਤੇ ਪਹੁੰਚਦੀ ਵੀ ਹਰੀ ਸਿੰਘ ਨਲਵੇ ਦੇ ਕੋਲ। ਖੈਰ, ਇੱਕ ਬੀਬੀ ਨੇ ਬਾਣੀ ਪੜ੍ਹੀ, ਉਹਦਾ ਕਮਾਇਆ ਹੋਇਆ ਜੀਵਨ ਅੱਗੇ ਅੱਗੇ ਬੀਬੀ ਅਮਰੋ, ਪਿੱਛੇ ਪਿੱਛੇ ਬਜ਼ੁਰਗ ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਜਿਹਦੀ ਉਮਰ 7 ਸਾਲ ਦੇ ਕਰੀਬ ਏ ਤੇ ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਬੱਚੀਏ ਮੈਂ ਬੈਠਣਾ ਵਾਂ ਬਾਹਰ ਤੇ ਤੂੰ ਘਰ ਜਾ ਕੇ ਪਿਤਾ ਤੋਂ ਪੁੱਛ ਕੇ ਆ ਕਿ ਅੱਜ ਤੇਰੇ ਦਰ ਤੇ ਇੱਕ ਨਗੂਰਾ ਆਇਆ, ਤੇਰੇ ਦਰ ਤੇ ਇੱਕ ਮਨੂਰ ਆਇਆ, ਤੇਰੇ ਦਰ ਤੇ ਇੱਕ ਵਾਹਿਗੁਰੂ ਤੋਂ ਵਿਛੜਿਆ ਹੋਇਆ ਆਇਆ, ਵਿਛੜਿਆਂ ਨੂੰ ਮਨਾਉਣ ਵਾਲਿਆ, ਨਗੁਰਿਆਂ ਦੀ ਮਹਿਲ ਲਾਉਣ ਵਾਲਿਆ, ਮਨੂਰਾਂ ਤੋਂ ਕੰਚਨ ਕਰਨ ਵਾਲਿਆ। ਇਸ ਬੁੱਢੇ ਬਾਬੇ ਦੀ ਉਮਰ ਕੰਧੀ ਉੱਤੇ ਰੁਖੜਾ, ਜੇ ਤਰੁੱਠਾ ਤੇ ਅੱਜ ਇਹਨੂੰ ਆਪਣੇ ਚਰਨਾਂ ਨਾਲ ਜੋੜ ਲੈ। ਬੀਬੀ ਅਮਰੋ ਘਰ ਚਲੀ ਗਈ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਸਾਹਿਬ ਬੈਠੇ ਨੇ, ਜਾ ਕੇ ਪਿਤਾ ਗੁਰੂ ਦੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਨਮਸਕਾਰ ਕੀਤੀ, ਆਸ਼ੀਸ਼ ਦਿੱਤੀ ਪਿਤਾ ਨੇ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਬੱਚੀਏ ਬਿਨਾਂ ਬੁਲਾਇਆ ਤੋਂ ਪਹੁੰਚੀ ਏ। ਕਹਿਣ ਲੱਗੀ, ਸਤਿਗੁਰੂ ਆਪ ਨਹੀਂ, ਅੱਜ ਇੱਕ ਜਗਿਆਸੂ ਤੜਫਦਾ ਪਿਆ ਈ ਤੇਰੇ ਚਰਨਾਂ ਦੀ ਛੂਹ ਚਾਹੁੰਦਾ ਹੈ। ਤੇ ਸਤਿਗੁਰੂ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਸਾਹਿਬ ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਧੀਏ 3 ਦਿਨ ਹੋ ਗਏ ਨੇ, ਉਹਦੇ ਹੌਕਿਆਂ ਨੇ ਮੈਨੂੰ ਆਰਾਮ ਨਹੀਂ ਕਰਨ ਦਿੱਤਾ, ਹੁਣ ਜਦੋਂ ਮਿਲਣ ਦਾ ਸਮਾਂ ਆਇਆ ਉਹਨੂੰ ਬਾਹਰ ਬਿਠਾ ਕੇ ਆ ਗਈ ਏ, ਆ ਦੇਖ ਮੈਂ ਅੱਜ ਸਵੇਰ ਤੋਂ ਉਹਦੀ ਇੰਤਜ਼ਾਰ ਪਿਆ ਕਰਨਾ। ਜਦੋਂ ਗੁਰੂ ਨਾਲ ਨੇਹ ਹੋਵੇ ਤੇ ਗੁਰੂ ਵੀ ਸਿੱਖ ਦੀ ਇੰਤਜ਼ਾਰ ਕਰਦਾ ਜੇ। ਸਾਧ ਸੰਗਤ, ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਗਿਆ, ਕਦੀ ਪਹਿਲਾਂ ਗਏ ਸਨ ਜਿੱਦਣ ਭਤੀਜੇ ਦਾ ਵਿਆਹ ਸੀ, ਉਦਣ ਭਾਈ ਲੈਣੇ ਨੂੰ ਗਲਵੱਕੜੀ ਪਾ ਕੇ ਮਿਲਿਆ ਸੀ ਕੁੜਮਾਚਾਰੀ ਦੇ ਨਾਤੇ ਨਾਲ, ਤੇ ਅੱਜ ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ ਨੇ ਦੇਖਿਆ ਬਜ਼ੁਰਗ ਬਾਬੇ ਦੇ ਕੇਸ਼ ਦੁੱਧ ਵਰਗੇ ਚਿੱਟੇ ਨੇ, ਮੋਢੇ ਤੇ ਪਰਨਾ ਰੱਖਿਆ ਤੇ ਸਿਰ ਉੱਤੇ ਖੱਦਰ ਦਾ ਜਿਹੜਾ ਕੱਪੜਾ ਉਹ ਬੰਨਿਆ ਦਸਤਾਰਾ, ਤੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਅੱਖਾਂ ਰੋ ਰੋ ਕੇ ਸੁੱਜੀਆਂ ਪਈਆਂ ਨੇ। ਤੇ ਜਦੋਂ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਸਾਹਿਬ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ, ਪਹਿਲਾਂ ਆਵਾਜ਼ ਗੂੰਜਦੀ ਸੀ ਇੰਨੀ ਉਮਰ ਲੰਘ ਗਈ ਤੂੰ ਨਗੁਰਾ, ਹੁਣ ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਆਵਾਜ਼ ਗੂੰਜਦੀ ਏ ਭਇਆ ਮਨੂਰ ਕੰਚਨ ਪੀਰ ਹੋਵੇ ਜੇ ਗੁਰ ਮਿਲੇ ਤਨੇਹਾ। ਹੁਣ ਜਦੋਂ ਆਵਾਜ਼ ਗੂੰਜੀ ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਤੇ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਸਾਹਿਬ ਅੱਗੋਂ ਗਲਵੱਕੜੀ ਵਿੱਚ ਲੈਣ ਲੱਗੇ, ਤੇ ਬਜ਼ੁਰਗ ਬਾਬਾ ਗਲਵੱਕੜੀ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲ ਗਿਆ ਤੇ ਚਰਨਾਂ ਤੇ ਡਿੱਗ ਕੇ ਅੱਖਾਂ ਦੀਆਂ ਨਈਆਂ ਨਾਲ, ਇਹਨਾਂ ਅੱਖਾਂ ਦੇ ਨੀਰ ਨਾਲ ਚਰਨ ਧੋ ਦਿੱਤੇ। ਸਾਹਿਬ ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਬਾਬਾ ਜੀ ਤੁਸੀਂ ਕੁੜਮ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਦਾਤਾ ਕੁੜਮਾਚਾਰੀ ਦਾ ਨਾਤਾ ਮੈਂ ਛੱਡ ਕੇ ਆਇਆ, ਅੱਜ ਅਮਰਦਾਸ ਉਹ ਨਹੀਂ ਜਿਹਦਾ ਭਤੀਜਾ ਤੇਰੇ ਘਰ ਵਿਆਹਿਆ, ਅੱਜ ਅਮਰਦਾਸ ਤਾਂ ਉਹ ਵੀ ਜਿਹੜਾ ਨਗੁਰਾ ਹੈ ਤੇ ਤੇਰੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਦਾਤਾ ਮੈਂ ਸ਼ਬਦ ਦੀ ਦਾਤ ਲੈਣ ਆਇਆ। ਕੁੜਮ ਬਣ ਕੇ ਨਹੀਂ, ਜਗਿਆਸੂ ਬਣ ਕੇ ਆਇਆ। ਕੁੜਮ ਬਣ ਕੇ ਨਹੀਂ, ਮਨੂਰ ਬਣ ਕੇ ਆਇਆ। ਕੁੜਮ ਬਣ ਕੇ ਨਹੀਂ, ਇੱਕ ਵਿਛੜਿਆ ਹੋਇਆ ਤੇਰੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਆਇਆ। ਜੇ ਮੇਰ ਦੇ ਘਰ ਵਿੱਚ ਆਏ اس نگرے دے اندر دی محل نو اتار دے. بابے امرداس نے چرن تو دیتے گرو انگد صاحب دے, میرے ست گرو نے سیس تے ہاتھ رکھیا, پتہ نہیں ہاتھ رکھن دی دیر سی بابے امرداس دے اندر نو ٹکا مل گیا, اندر بالکل ٹک گیا تے گرو انگد صاحب پرت کے بولے نہیں. بابا امرداس دیوان وچ بیٹھے, اس تو بعد اکانت بھی چلے گئے. گرو انگد صاحب دے چرنوں دا دھیان ٹکائی رکھیا. کنے دن لنگ گئے, گرو انگد صاحب بالکل نہیں بلایا بابے امرداس نو, تے اج لنگر وچ بابا امرداس آیا تے بھائی جوگ رسویا جنوں دیوتے دی پدوی حضور نے دتی او دے چرنوں وچ کھلو کے سات سال دے بابے نے کیا بھائی جوگ میں پہلی باری آیا, مینوں پتہ نہیں اس گھر دی مریادا دا, میں چاہنا وا جی تھی سیوا کرتے ہو میں نہیں سیوا کرا, مینو کوئی سیوا دے سکنا؟ کہن لگا بابا تیرا شریر وڈیرا ہے, دیکھ لے پانڈیاں وچ کھلو جا کر برتن مانگ لے, تپڑ جھاڑ دیا کر, جا کتے لنگڑ وچ لکڑا اگے ڈاہ دیا کر, چمبیاں وچ چولہے وچ لکڑ اگے کریا کر. تے بابے دی نظر پی گئی پتل دی گاجر تے, کہن لگا جوب مینوں دسے گا گرو صاحب نو اشنان کتے کراندے نے؟ کہن لگے ستگرو امرت ویلے اشنان کرتے ہیں, سیوک گاگر پانی دی بھر کے اوتھے پہنچ جاندا. تے بابے نے ایک کپڑے دا لیا انہوں, دوجی پکڑ لی پتل دی گاگر, کہن لگا جوب اج تو بعد امرت ویلے میرے گرو دا اشنان میں کراوا کراں گا, میرا دل کردا میں امرت ویلے اپنے گرو کی کرپا لوں. سات سال دا بزرگ بندہ حد ہوگی متھیاس نہیں کہ سوا دی چونڈی سٹی تے بندہ بن گیا, کن دی میل کڈی تے بلاڑا دیوتا پرگٹ ہو گیا, اے پرتکھ اتہاس ہے. سات سال دے بابے دے موڈے تے گاگر اتہاس پیندا ہے کہ پچھلے پیر انہاں نے بیاس دریا کو جانا, کھڈور تو بیاس جانا, آپ اشنان کرنا, تے کہندے نے اس وقت پانی دی گاگر بھر کے موڈے تے رکھنی, رات نو ترنا بیاس پہنچنا, امرت ویلے گرو انگد صاحب دے اٹھن تو پہلا پانی دی گاگر لے کے پہنچ جانا. تے کئی واری سوچی دا بابا امرداس انہاں بارہ سالاں وچ کیڑے سمے تو آرام کیتا ہوئے گا رات نو, کیونکہ تیری تا ساری رات آن تے جان وچ نکل جاندی ہوئی, گاگر بھر کے لیاونی تے گرو دے اٹھن تو پہلا پہنچ جانا. تے کہندے اشنان کرانا, کچھ دن اشنان کرایا, پتا نہیں رات اینا کو سیوا وچ آ گیا, کہہ دیتا گرو انگد صاحب جی ایک سیوا مینوں ہور دے دیو. جیڑی سیوا کردی سی ماں کھیوی او سیوا سی گرو انگد صاحب دے بستر دھونے. کہن لگے ایک تا بزرگ بابے نے پانی دی گاگر لینی تے دوجا ماتا کھیوی دے چرنوں وچ کھلو کے کیا؟ کہن لگے ماں, ماں شبد ورتیا, ایک کرپا میرے تے کر دے, اس بڈھے تے بڑی کرپا تساں کیتی ہے, جڑے گرو انگد صاحب دے بستر ہوندے نے نا انہاں میرے بستراں دی مینوں سیوا دے دے, کیونکہ اوہدی میل میرے اندر دی میل نوں لا کے رکھ دے گی. شبد بڑے پیارے سن, اوہدی میل میرے اندر دی میل نوں دھو دے گی. گاگر پانی دی تے گرو انگد صاحب دے کپڑے دھونے, تے کہندے نے سما لنگھی گیا, بابا امرداس پریم نال بھج کے سیوا کر لگ پئے. ساد سنگت ایک بچن کچھ کو اتہاس وچوں ملدا ہے, ایتھوں تک کہ اینی سیوا وچ پگ گئے جدو بابا امرداس لنگتے سن مردیاں دیاں ہڈیاں تے تن پی جانے, تے کہندے نے انہاں دے تیجراں وچ وی روح جڑی بولن لگ پیندی سی. اینی کمائی کیتی, کبھی سنتوش سنگھ نے وی دسیا بارہ سال گاگر ٹوئی. پر میں ایک عرض کراں, بابے دی سیوا کرن دا ڈھنگ سی, ایک باڑی وچ بچن آندا ہے ستگر کی سیوا سفل ہے جے کو کرے چت لائے. ہوں جے کلی اسی اینی کو گل کہیے جی بابے نے پانی دھو کے گدی لے لی, پر میں ایک بینتی کرا اپنے پنڈاں وچ جھور جڑے نے نا انہاں دا وچار ہے نا کتا ہی ہے, سویرے بھی پانی دھونا, شام نوں بھی پانی دھونا, انہاں نوں بھی گدی کسے نے دتی؟ کلی پانی دھون دی گل نہیں, پنکتی وال دھیان دیو, ستگر کی سیوا سفل ہے جے کو کرے چت لائے. سانو ہر ایک نو پیرا دینا چاہیے, جب تو گرو کی سیوا کرے اے مت سوچی میں فلانے بندے نے اینے پانڈے مانجے, پانڈے سنگت تے ہون تے چت تیرا ہوئے میں گرو نانک دے پانڈے پہ مانجنا, چت گرو والے.
1: بابے امرداس دے موڈے تے گاگر چت گرو مہاراج بارہ سال گاگر دھوئی تے اج امرت ویلے جب گاگر لے کے تریا بابا تے اینا کو بانی وچ رچ گئے پتا نے بڑے پیارے بچن کہ گرو امرداس جیڑی تسی پڑھائی کیتی نا وہ بھی ایک واہگرو دے نام دی کیتی کہ جدو تیرے نیتر کھولتے سن گاگر چوکے ادو تیرے نیتران وچوں ایک تو بجا دوجا دستے کوئی نہیں سی جدو تسی مکھ وچوں بولتے سو واہگرو تو بنا دوجا ہے ہی نہیں تے بابا امرداس پہلی گل تاں کدی تسی ٹکے نہیں جے ٹک کے کتے اکھ لگ گئی سپنا آ گیا تینوں سپنا بھی ایک تو بنا دوجے دا آدھا کوئی نہیں سی پتا نہیں کمائی دی گل کردیا کیا تے پڑھیو ایک من دھریو ایک کر ایک پچھانیو نین بین میں ایک ایک دو کھائے نہ جانیو سپن ایک پرتکھ ایک ایک سمے لیڑو تیس ایک ارپنچ سب تینتیس نہ کھیڑو اکو جے لاکھ لکھوں الکھ ہے ایک ایک کر ورنیو گرو امرداس جال پڑے تو ایک لوڑ ہے ایک منیو اج جب گاگر پھر کے پڑے ادھر طوفان ہے بجلی چمک دیے تے ادھر بابے نے بھی نشچا کیتا ہے میں گرو دے اشنان تو پہلا پانی پہنچا دینا کہ تردے پہنچے کھڑور سانو سب نو پتا ہے کھڈی وچ ڈگے نے تے جلائے نے اینی آواز دے کے پوچھا کون اس ویلے تے اندروں جلائی نے بول کے کیا کہن لگا کون ہونا ہے اوہی امرو نتھانا ہے جڑا ٹکڑیاں دی خاطر کڑما دے در تے بیٹھا ہوئے جڑا روٹی دی خاطر سے دن رات گاگر چکی ورد ہے جنوں چین نہیں جب شبد ورتیا نتھاوا تے بابے امرداس نے کیا نہیں چلیے تو مینوں جو مرضی کہے پر نتھاوا نہ کہیں کیونکہ جیڑا گرو نانک دا ہو جائے وہ کدی نتھاوا نہیں ہوندا سی میں کدی نتھاوا پر جدن دا گرو انگد صاحب دے در تے آ گئے اوتن دی میرے نتھاوے دی تھان گرو نانک بن گیا میں نتھاوا نہیں میری تھان گرو نانک گاگر ڈگی پر پانی نہیں ڈلن دتا گرو انگد صاحب دا کواڑ کھلیا ستگرو نے دروازہ کھولیا تے پوچھیا امرداس اج اینی دیر مل کیوں کیوں دیری ہوگی بولے کچھ نہیں صرف اکھاں وچوں نیر سی تے من کہہ رہا سی منا دیکھ اج تا شریر بھی جواب دے جاندا ہے حضور نے سنجور کے پوچھا امرداس دیری کیوں تے چرن پکڑ کے کیا داتا شریر وڈیرا اج تا پانی دی گاگر لیندیا ڈگ پیا جدو شبد ورتیا ڈگ پیا تے ستگرو نے چھاتی نہ لا کے کیا امرداس میں اس دن دی انتظار بھی سا کدو تو ڈگے میں تینو ڈگے ہوئے نو گرو نانک دا تک دے دیا ڈگنا تا مشکل بندہ ڈگن لئی تیار نہیں رمن سے شبد اندر کہ لگے دیکھ امرداس تو کہنا میں ڈگا وا جدو پھل پک جاندا ہے پکڑ تو بعد زمین تے ڈگدا ہے تے پھل انہاں رکھاں دے پکدے نے جنہ نے سردی نو گرمی نو چکھڑ نو ککر نو پنڈے تے ہنڈایا تو بارہ سال سیوا کیتی ڈگا کتھے وے کہ لگا داتا کھڈی وچ تے شبد ورتے ایک ودوان سجن نے حضور کہ لگے کھڈی ماڑی نہیں تینوں کھڈی وچ ڈگے نو میں گدی دیا گا کھڈی تو گدی مل گئی تو گاگر چکی اج گاگر نے تینوں دنیا وچ اجاگر کر دے گاگر نے اجاگر کر دتا کھڈی دے گدی دے دتی تے اج دے دن پیارے جڑا کل لنگیا میرے گرو امرداس نو چٹے بستر پہنائے دت ورگا چٹا داڑا تے جدو چٹے بستر پہنا دتے گرو انگد صاحب نے پیار نال سنگھاسن تے بٹھایا تے سنگت وچ پری وچ کیا میرے پترو میرے سکھو میرے بھراو اج تو بعد گرو نانک دے تخت دا مالک بزرگ بابا امرداس اج تو بعد انگد دے درشن تسی گرو امرداس وچوں کرنے پہلی نمسکار گرو انگد صاحب نے کیتی جدو گرگدی تے براجمان ہو گئے میں صرف پانچ چار منٹ کہہ کے سماپتی کرنا جے گرو امرداس دے پورے درشن کرنے جے نا تے پٹاں دے سوئیاں وچ 22 سوئیے گرو امرداس جی دی اس پت وچ نے ایک شبد پٹ نے بڑا سونا کیا کہن لگے اے میترو جے تسی سبل ہونا تے گرو امرداس دے درشن کرو कह लगे अपनी अखां नू अपनी जबान नू ए रसना जे तू सब लोने ते गुरु अमरदास क्या कर धन गुरु अमरदास जे कन्नों तुसी सब लोने गुरु अमरदास की बाणी सुनो जे चरणों तुसी पवित्र होने ते गुरु अमरदास के राह से तुरो ते कह लगे जे दो हथां नू पवित्र करने ते गुरु अमरदास के चरण घुट के पकड़ना जे हिरदे नू पवित्र करनी ते हिरदे विच गुरु अमरदास की बाणी नू टिकाओ भगत ने शब्द क्या चरण तो पर सकिया चरण गुर अमर पवल रहे हाथ तो पर सकिया हाथ लगे गुर अमर पै जी तो पर सकिया जी गुर अमर भड़ीजै नैण तो पर सकिया नैण गुर अमर पखीजै सरवण तो पर सकिया सरवण गुर अमर सुनीजै ये गुरु गोबिंद साहब के बचन ने कह लगे हियो तो पर सकिया जे हिरदे नू पवित्र करने तो हिरदे विच गुरु अमरदास नू टिका लै ते पुछया एदे परस नल होवेगा की ते अगला सवैया सी गुरु अमरदास परस या पौन पातक विनाश है गुरु अमरदास दे चरण धरती ते पै गए धरती दे पाप दूर हो गए गुरु अमरदास परस या सिद्ध साधक आसास है गुरु अमरदास परस या ध्यान लईए पौन कै गुरु अमरदास दे परस नल ध्यान जुड़ जांदा है गुरु अमरदास परस या अपाओ लगदा है निर्भयता मिलदी है गौ चुका है जन्म मरण का चक्कर मुख मिट जाता है अगला बचन सी एक दिन दर्श एक नल पछाण हो जाती है एक दिन दुगण जो तौर है जास मंत्र मान वहल है जालपा पदार्थ इतने गुरु अमरदास दिख है मिले जब गुरु अमरदास की महिमा की पता ने अंतला बाहिया सवैया जरा क्या बस गल ही कोई ना रह दिती पुछया गुरु अमरदास के किन्ने कु गुण ने भगत ने बड़ी उच्ची आवाज विच कहा कह लगा मीह पैंदा मनुख ए तां दस देगा अज मीह पैणा पर यह नहीं दसेगा अज बदलों विचों किन्ने हजार किन्ने करोड़ बूंदा डिगड़िया बसंत की रुत विच फुल खिड़दे ने फुलां की गिनती नहीं आ धरती के रुखां की गिनती नहीं समुंदर दियां उठ दियां लहरां नूं कोई नहीं गिण सकता पर कह लगे हो सकता आने वाले समय विच कोई अडोर समाधि ला के बदलों दियां कन्नियां नूं भी गिण लै मीह पैण लग वक्त बसंत की रुत विच एक एक फुल नूं भी गिण लै बनाशपति नूं भी गिण लै समुंदर दियां लहरां की भी गिनती कर लै पर गुरु अमरदास जिन्नी कु सेवा ते सिमरन तू कर सके बंदा जिन्नी मर्जी वाह ला लै एक दावा करनी तेरे गुणा का अंत किसे नहीं होगा भगत ने ता ही कहा कन हर बूंद अर्थ बदलों दियां कड़ियां बसो रुमावल कुसुम बसंत गणंत न आवे रस किरण उतर सागर को गंग तरंग अंत को पावे रुद्र ध्यान ज्ञान सतगुर कै कब जन भल उन्हें जो गावे पर नाल कह दिता भले अमरदास गुण तेरे तेरी उपमा तो बन आवे तेरे गुणा का कोई अंत नहीं आओ प्यारे उस गुरु अमरदास जी की बाणी गुरु ग्रंथ साहब के सतारा रागों में दर्ज तो मेरा गुरु इको गल कहिंदा जे कुछ लैना ही फिर जुड़ के कह हस्ती सिर जो अंक सह ऐरन जू सिर दे मंतन आगा रात है ऊ भी सेव करे जब इनी सेवा करेगा इं गुरमुख आप निवारी है सब राज सृष्ट काले इनिया को बेनतियां प्रवान करनिया खोईया बेअंत भुला कृपा करके बख्श देनिया वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतह। साहिब श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज जी दी पावन पवित्र हाजूरी अंदर सुभाए मान खोए बैठे गुरमुख प्यारे सत संगी जनों हजूर दी इलाही बाणी दा कीर्तन आप जी ने बड़े प्यार दे नाल सरवण कीता है। आओ आज जो इस अस्थान वल्लों होले महले दा पर्व मनाया जा रहा है इस दे पिछोकड़ इतिहास और इस त्योहार ने सिखां दे अंदर की नवा जोश भर दिता, इस दी विचार गुरु ग्रंथ साहिब जी दी कृपा और आप साध संगत दी आशीष नाल होनी है। सतगुरु कृपा करके अंदर दा टिकाओ बख्श, आप ही इस इतिहास और बाणी दी विचार करा लैन। विचार आरंभन तो पहला गुरु बख्शी फतेह प्रवान करो जी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। हिंदुस्तान दी धरती उपर कुछ त्योहार ऐसे मनाए जाते ने जेड़े खास खास रुत्तां दे नाल संबंधित ने, जिवें कि इन्हां दिनां दे अंदर बसंत नूं भी बड़े लोक चाह मलार दे नाल मनांदे ने। ते बसंत आउण दे नाल जिथे पाला सर्दी घटदी है, ना ज्यादा गर्मी है ना ज्यादा सर्दी पैंदी है, ते हर पासे चार चुफेरे फुल्लां दी महक फुल खिड़े ने, ते जिमीदारां ने खेतां विच जिथे भी फसल बीजी सरों दी, इस तरह मानो जिवें कि पीली चादर ने सारी धरती नूं ढक लिया होवे। इस बसंत दी रुत दे विच ही रुखां नूं पतझड़ तों बाद उस परमेश्वर दी दया नाल नवें पत्तियां दी दात मिलदी है। ते गुरु नानक साहिब जी ने अपनी बाणी विच बड़ा प्यारा बचन किया, कह लगे बसंत दी रुत विच हर एक मनुख प्रसन्न है, जीव जंतु खुश है, धरती दी बनस्पति मौल गई, पर गुरदेव किन्ने ने याद रखी असल विच मनुख लई ओ ही रुत चंगी है। बसंत ओदे लई जिदे हिरदे विच परमेश्वर दा नाम टिक गया, जिस दे हिरदे विच गुरु की बख्शी हुई बाणी दा निवास हो गया, ते जिस मनुख दे हिरदे विच परमेश्वर गुरु निरंकार दी कृपा नहीं टिकी, ओ बसंत दी रुत विच सारी दुनिया खुश है। ओ बसंत विच भी इसे तरह तुरिया फिरदा है जिवें किसे ने अंदर नूं अग ला दित्ती होवे। सतगुरु ने बचन कीता, कहन लगे नानक तिन्ना बसंत है। गुरु नानक साहिब जी दे बचन ने किन्ने ने बसंत ओना लईए जिन घर वसिया कंत, कंत दा अर्थ है मालक पति, जिन्हां दे हिरदे विच घर विच मेरा वाहिगुरु वाहिगुरु परमेश्वर सतगुरु वस गए, नानक तिन्ना बसंत है। जिन घर वसिया कंत, जिनके कंत दिशा पुरी, ते जिन्हां दे हिरदे विच वाहिगुरु नहीं से ऐनस फिरे जलंत, ओ दिन रात बसंत दी रुत विच भी सड़दे पए। इसे तरह रुत्तां नाल संबंधित आ होली दा इक त्योहार है, क्योंकि आपां भावें गल खोले महल्ले दी करनी है पर सानू पिछोकड़ विच वाचना पएगा होली दा की भाव सी, खोला महला क्यों आरंभ होया। जदों असीं गुरु ग्रंथ साहिब दी बाणी पढ़ने आ ते हिंदुस्तान दे इतिहास वल झाती मारने आ, मुद्दतां पहला हिंदुस्तान दी धरती ते हरनाक्ष दे घर दे अंदर प्रहलाद पैदा होए, ते गुरु ग्रंथ साहिब ने इस बारे बड़े विस्तार नाल वेरवा दिता। ते भाई गुरदास ता ए बचन करदे ने, हे प्रभु असी सुनिया कि कलरी भोए विच कलरी जमीन विच कदी फसल नहीं पैदा हुंदी, हरनाक्ष वर्गा कलर वाला मन जेड़ा जिहड़ा कलर वर्गा घर है उस दे घर दे अंदर तुसी प्रहलाद वर्गा कमल दा फुल पैदा कर दिता। सतगुरु ने बचन कीते बाणी विच कहिंदे ने हरनाक्ष ने कुछ जप तप कीता, कुछ कमाई कीती, होली कित्थों आरंभ हुई, कमाई करन तो बाद इन्हें एक दावा कीता सी मैनू हुण कदी मौत नहीं। तरीके भी इन्हें बड़े सोचे, इन्नी चतुराई तो कम लिया कि इन्हें कहा मैं कदी मरना ही नहीं। ते कहिंदे ने एक पासे ऐलान कर दिता अज तो बाद परजा विच केवल मेरे नाम की चर्चा होवे, मेरे नाम की पूजा की जाए, ते परमेश्वर की करनी। एदे घर दे विच ही जिहड़ा पुत्र पैदा होया है उन्हें सब तो पहला आवाज बुलंद की हरनाक्ष की पूजा नहीं, जे पूजा करनी जे उस प्रभु की, उस राम की करो, उस निरंकार की करो जिहड़ा घट कुट भी समाया है, ते जिहड़ा हरनाक्ष वर्गे बेंत पैदा करके इन्हां नूं खपा सकदा है। जदों प्रहलाद ने हरनाक्ष दे पुत्र दे एक मनो आवाज निकली कि राम नाम जप वे करो, हिरदा हर जी को सिमरन धरो कि प्रभु दे नाम नूं जपो, ते हरनाक्ष नूं एक फिक्र पै गया जेड़ी मेरे विरुद्ध बगावत बाहरों खड़ी होनी सी ओह तां मेरे घर विचों पैदा हो गई। इन्हें कोशिश कीती ते बच्चा है, इस बच्चे नूं समझ कोई नहीं, अलपागे कितना चंगा होवे इस बच्चे नूं किसे स्कूल विच, किसे पाठशाला विच, किसे मदरसे विच, किसे चटसाल विच मैं इनू पढ़ने पावा, घटो घट इनू उस्ताद ए गल चंगी तरह समझा देन कि हरनाक्ष तो बिना दुनिया विच होर कोई नहीं। हो सकदा है छोटे छोटे बच्चियां दी संगत विच बह जेड़े मेरे नाम दी दुहाई देंदे ने, उन्हां दी संगत विच बह के ए वी नाम मेरा जपे, ते गुरु ग्रंथ साहिब विच गुरु देव ने बचन कीता, बाबा नामदेव जी ने भगत जी कहिंदे ने, उस वक्त एदे दो उस्ताद मुकरर कीते गए। गुरु ग्रंथ साहिब दी बाणी मुताबक एक दा नाम सी संडा ते दूसरे दा नाम सी अमरख। दोनां उस्तादां नूं इह गल हरनाक्ष ने कह दित्ती, इस बच्चे नूं स्कूल विच लै जाओ, चटसाल विच लै जाओ, ते एदे दिमाग विच जिहड़ी इह गल बैठ गई है हिरदे विच राम नाम दी, अंदर नूं वास करके एदे अंदर केवल इन्ना कु टिका दिओ कि हरनाक्ष तो बिना दुनिया विच दूसरा कोई है ही नहीं। तुसी भी मेरी गल करो, जेड़े विद्यार्थी एदे कोल बैठन उन्हां अंदर भी मेरे नाम की चर्चा होवे, इन्हां दे दुआले दा माहौल ही इहो जिहा सिरज दिओ कि इहनूं राम नाम भुल के केवल मेरा नाम ही चेते रह जाए। ते गुरु ग्रंथ साहिब कहिंदे ने हरनाक्ष प्रहलाद नूं पहले दान चटसाल भेजिया, ते इहदी फट्टी ते लिखिया जले हरनाक्ष थले हरनाक्ष, ते प्रहलाद ने फट्टी रख के क्या कहन लगा, ऐ उस्ताद ऐ मेरे गुरु, मेरी फट्टी ते हरनाक्ष नहीं, जे तू मेनू कुछ पढ़ाना चाहना ते मेरी फट्टी ते राम नाम लिख दे, क्योंकि राम नाम तो बिना मैं तीसरे शब्द नूं जान दई। उस वक्त लिखते ने धन गुरु ग्रंथ साहिब बचन करते ने, इन्हों उस्तादा ने इनू कुछ खेल का समान दिता, होर बच्चों विच बिठा दिता, सारे हरनाक्ष जपन, ते प्रहलाद ने उठ के ताड़ी मारी, कह लगा ओ बच्चो तुसी मेरी उम्र दे हो, इन्ने भोले ना बनो, हरनाक्ष जमदा है, हरनाक्ष ने मरना भी है, जिदे ते जन्म है, बचपन है, जवानी बुढ़ेपा ते मौत है, ओ कभी प्रभु नहीं हो सकता, जे तुसी जपना चाहते हो ते ओदे नाम नू जपो जिदे ते जन्म मौत बुढ़ेपे का कभी असर ही नहीं हुंदा। बच्चियां दे विच इन्हें राम नाम शुरू किया, ते उल्टी खेड वापर गई, जिन्ना बच्चियां दी संगत करके इन्हें हरनाक्ष नू जपना सी ओ बच्चे सारे राम नाम कूकल लग पे, ते हरनाक्ष ने फिर रिपोर्ट मंगी एदे तो पुछया संडे ते अमरक तो कि प्रहलाद ने कुछ पढ़िया, उन्हें नीवी पा के क्या कहन लगे, ऐ हरनाक्ष असाडी तो बई तेरे पुत्र ने ता की तेरे नाम नू दिढ़ करना सी, इन्हें ता अपने नाल दे चेले भी साथी राम नाम ही जोड़ दिते ने, असलियत ए ही साडे कोल कोई तरीका नहीं एदे अंदर नू तब्दील करके सी तेरे नाल जोड़ सकीए। पहली घटना ए वापरी। फिर हरनाक्ष ने जदों अपने अंदर गुस्सा खाद है, ते प्रहलाद दी मां ने गोदी विच बैठाया प्रहलाद नू, कहन लगी पुत्र तेरा बाप सम्राट है, उन्हें सारी धरती काबू कीती है, बच्चा तू ओदे नाम नू क्यों नहीं जपदा। ते प्रहलाद ने कहा सी अम्मा तू मैनू जन्म दिता है, मैं तेरा शीर पीता है, पर ध्यान रखी मेरे अंदर नाम तो बिना होर किसे लई थां नहीं, भावें तू मेरी मां है, हरनाक्ष मेरा बाप है, पर जेड़ी सच दी चिनग मेरे विच पैदा हो चुकी है इनू मां ते बाप भी कदी नहीं बुझा सकते। जदों मां बाप दी गल ना मन्नी, नाल दे बच्चियां दी ना मन्नी, उस्तादां दी ना मन्नी, ते हरनाक्ष ने